0: चिस्पा।
1: उठा माजा किंग, ओ माजे किंग।
2: मी
1: घरी नाही साहेब सका।
3: मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मा छलू

नाचे नाचे कोई वहां आहा नाचे नाचे सारे हंसी आहा नाचे नाचे सारे जवां आहा नाचे नाचे।